नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे नमो सर्व जीतंग नमो सर्व पीतंग नमो सर्व ज्ञानंग नमो परम तानंग नमो सर्व मंत्रंग नमो सर्व जंत्रंग नमो सर्व दृश्यंग नमो सर्व कृसंग नमो सर्व रंगे त्रिपंगी अनंगे नमो जीव जीवंग नमो बीज बीजे खिजे बीजे समस्तंग प्रसिजे कृपालंग स्वरूपे गुरमंग प्रणासी सदा सर्वदा दसदंग नवासी जर प्रशांत वै प्रसाद मृत कर्मे मृत धर्मे